विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

जल पाछै हरियो अंगूर जिसते उपजै तिसते बिनसै घट घट सच भरपूर आपे मेल मलावही साचै महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना वसारियो ज्यों ज्यों साहब मन वसै गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू धनी गर्भ निवार समेओ जिन एहो जगत उपाया त्रिभवन कर आकार गुरमुख चानण जानिए मनमुख मुग्ध गुबार घट घट जोत निरंतरी।

मन तन सी तल साच सियो सास ना बिरथा कोए मेरे मन हर का नाम ते आए साची पग

होय। मन निर्मल वसै सत्य सोय, साच वसै साची सबकार, उत्तम करनी शब्द विचार, गुर ते साची सेवा होय, गुरमुख नाम पछाणै कोय, जीवै दाता देवनहार, नानक हर नामे लगै प्यार, गौड़ी गवार री महला तीजा, गुर ते ज्ञान पाए जन कोय, गुर ते बूझै सीजै सोय, गुर ते सहज साच विचार।

दुख सुख सम कर जापै ताको काड़ा कहां बियापै सहज आनंद हर साधु माहे आज्ञाकारी हर हर राय रहाउ जाके चिंत बसै मन आई ताको चिंता कत

चाखे जो प्रभ राखे सतगुर सेव अमृत रस चाखे चल तो मन राखे अमृत चाखे सतगुर सेव अमृत शब्द भाखे साचे शब्द मुक्त गत पाई नानक विचों।

नावे कर संग साधु चरण पखारे संत धूर तन लावे मन तन अर्प धरे गुरे आगे सत पदार्थ पावे जो जो सुने पेखे लाए श्रद्धा ताका जन्म मरण दुख भागे

सगल रोग, राखन हार अपार, राखै अग्न माहे, शीतल हर हर नाम, सिमरत तपत जाए, सुख सहज आनंद कणा, नानक जन धूरा, कार्य सगले सिद्ध भए,

मन पावई चलै सदा रजाई अंक सुमावई सच्चा साहिब मन वसै वसया मन सोई आपे दे वडियाइयां दे टोट ना होई।

तू मिले प्यारी तिसकै लागो पाई जो सुख दर्शन पेखते प्यारी मुख ते कहन ना जाई साची प्रीत ना टुटई प्यारे जुग जुग रही सुमाई जो दुपावै सु भला प्यारी तेरी अमर रजाई नानक रंग रते नारायण प्यारी माते सहज सुपाई सब

सत्य सोहे श्रेष्ठ जिन साजी सबना साहिब एक भया सेवत रहे चित जिन का लागा आया तिनका सफल भया मन काहे भूले मूड मना।